0: आणि मी तिच्यासाठी हात पाणी हात पुढच्या आणि हे म्हणजे नुकते पैसे कुठे बसत आहे त्यानंतर काही त्यामुळे कारण घ्याल तसं करा म्हणजे उत्तम हे म्हणजे पुढे टक्के तेलं तबे वरून इतर पडला तसा कधी आम्ही कंटामध्ये किती येतो हे कंटा मी कमी येते आमचे ठरवलं खरं कंटा
1: कंटामध्ये तुम्ही देऊ म्हणजे त्या कंटाने तुम्ही कंटा खाल्ले की मुक्का माझी